0: भाजपापक्षस्य प्रवक्ता प्रदीपभण्डारी इत्यनेन आरोपः कृतः यत् कांग्रेसमुख्यालये स्वातन्त्र्यदिनाचरणस्य समये कांग्रेसपक्षस्य वरिष्ठा नेत्री सोनियागान्धी वन्दे मातरम् इत्यस्य प्रस्तुतीकरणं निवारयितुं प्रायतत इति। सः अकथयत् यत् कांग्रेसपक्षः न केवलं राष्ट्रगीतस्य अपितु संविधानस्य अपि देशस्य जनानां चापि अपमानम् अकरोत् इति।
1: हमने कल जब देश स्वतंत्रता दिवस मना रहा था, हमने कांग्रेस पार्टी हेडक्वार्टर्स में सोनिया गांधी जी और राहुल गांधी द्वारा किया गया विरोध में देखा। कांग्रेस ने सिर्फ फ्रीडम फाइटर्स का ही अपमान नहीं, इस देश के संविधान का, इस देश की संप्रभुता अखंडता का और इस देश के 140 करोड़ देशवासियों का अपमान किया है वंदे मातरम के उद्घोष का विरोध करते हुए।
0: भाजपा पक्षस्य आरोप विषये कांग्रेस पक्षस्य प्रवक्ता जयराम रमेशः अवदत् यत् स्वातन्त्र्य दिवसस्य उत्सवस्य समये दलस्य मुख्यालये राष्ट्रिय गीतं वन्दे मातरं सम्पूर्णतया गीयते स्म इति। सेनाध्यक्षः जनरल धीरज सेठः अद्य नेपालदेशस्य आधिकारिक यात्राम् आरब्धवान्। त्रिदिवसीयायाः यात्रायाः उद्देश्यमस्ति यत् भारत नेपालयोर्मध्ये निकट रक्षा सहकारः सैन्य सम्बन्धः च इतोपि सुदृढः भवेदिति। श्वः जनरल सेठः तुण्डीखेल नगरस्य सेनामण्डपे पुष्पमालां समर्पयिष्यति। नेपालीसेना मुख्यालये गार्ड ऑफ ऑनर इति सम्मानञ्च प्राप्स्यति। सः नेपालीसेनायाः सेनाध्यक्षेन सह संवादमपि करिष्यति। रक्षामन्त्रालयः अवदत् यत् भारत नेपालयोर्मध्ये ऐतिहासिकं सामाजिकं सांस्कृतिकञ्च सम्बन्धाः सन्ति, यद्धि विश्वस्मिन् अतुल्यमेव दृश्यते। इण्डोनेशिया देशे अद्य प्रातः काले फ्लोर्स तटस्य समीपे 10.77 तीव्रतायां भूकम्पानन्तरं पूर्व नुसा तेंगरा प्रान्ते 14 दिवसानां आपत्कालीन प्रतिक्रिया अवधिः घोषितास्ति। केरलम राज्ये पर्व वातावरणं निर्मीयते, यतः राज्यस्य बृहत्तमः वार्षिकं पर्व थिरुवोनम अगस्त मासस्य 26 दिने आचरिष्यते। ओणम पर्व अद्य अथम दिवसात् आरभ्यते। अथम दिवसस्य विशेष आकर्षणम् अथा पुक्कलम् अस्ति, यत् गृहेषु निर्मीयमाणं वर्णचित्रितं पुष्प आस्तरणम् अस्ति। सबरीमाला तीर्थे अपि मन्दिरम् अद्य मासिक पूजायै उद्घाटयिष्यते, तथा च विशेष ओणम पूजा अगस्त 24-28 यावत् भविष्यति। भारतीय ऋतु विज्ञान विभागेन श्वस्तनादारभ्य अरुणाचल प्रदेशे, गांगीय पश्चिम बंगे, ओडिशा राज्ये, उत्तर प्रदेशे, उत्तराखण्डे च अतीव वर्षायै नारंगवर्णस्य संचेतना प्रसारितास्ति। हिमाचल प्रदेशे, जम्मू कश्मीरे, कोंकण क्षेत्रे, गोवा राज्ये, महाराष्ट्रे, मध्य प्रदेशे, उत्तर पूर्व भारतस्य च केषुचित् भागेषु अपि श्वः यावत् तीव्र वर्षा संभाविता अस्ति। दिल्ली नगराय तु ऋतु विज्ञान विभागेन अद्य सायंकालादेव आरभ्य रात्रिं यावत् अतीव अल्पात् अल्पा वर्षा अनुमिता अस्ति। पुरुष क्रिकेट क्रीडायां गॉल अन्ताराष्ट्रिय क्रीडांगणे प्रथम निकष क्रीडा श्रृंखलायाः द्वितीय दिने आतिथेयो श्रीलंकां विरुध्य भारतीय पक्षः नव क्रीडकाणां हानौ। यदा अन्तिमानि विवरणानि प्राप्तानि तावत् 55-400 धावनांकान् विरच्य क्रीडन्नासीत्। पूर्वदिने प्रचंड वृष्ट्या प्रथमद्वयं सत्रं नष्टम् अभवत्, येन भारतं मध्याह्न भोजन समये रात्रौ क्रीडकद्वयस्य हानौ 88-200 धावनांकान् अरचयत्। श्रृंखलायाः द्वितीया अन्तिमा च निकष क्रीडा अगस्त मासस्य 23 दिनांके कोलंबो नगरे आरप्स्यते। इति वार्ताः।
2: അല്പസമയത്തിനകം പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.
3: എനിക്കൊരു പിടിവാശിക്കാരനായ അയൽക്കാരനുണ്ട്. കോളനിയിലെ എല്ലാവരും സോളാർ പാനലുകൾ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്, പക്ഷേ വൈദ്യുതി ബിൽ പൂജ്യമാകുമെന്ന് വിശ്വസിക്കാൻ അയാൾ മാത്രം തയ്യാറായില്ല. അപ്പോൾ ഞാൻ അവനോട് പറഞ്ഞു, മോനെ, ഇതിന്റെ പേര് തന്നെ PM സൂര്യാഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന എന്നാണെന്ന്. പിന്നീട് ഓരോരുത്തർക്കും വൈദ്യുതി ബിൽ പൂജ്യം വരാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ അയാൾ പറഞ്ഞു, ഇനി ഇത് ഞാനും സ്ഥാപിക്കാമെന്ന്. PM സൂര്യാഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന ചേരുന്നതിനായി രജിസ്റ്റർ ചെയ്യൂ PM സൂര്യാഘർ .gov.in.